या विषयावर विशेष कार्यक्रम. कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन सोनाली कुलकर्णी आणि मेघन ढबू यांचं. ऐकूयात तर विशेष कार्यक्रम श्रावणी बहार आणि संस्कृतीचा उत्सव.

0: श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.
1: क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात विरुनी ऊन पडे. रसिक श्रोते हो, नुकताच श्रावण महिना सुरू झालाय आणि याच श्रावण महिन्यातला पहिला सण नागपंचमी. आणि योगायोग असा की आज आपण नागपंचमी साजरी करतोय. सोनाली, श्रावणी बहार आणि संस्कृतीचा उत्सव या आपल्या आजच्या कार्यक्रमात नागपंचमी हा आजचा दिवस आणि निशिगंध मराठी कार्यक्रमाचं हे प्रसारण किती छान दुग्ध शर्करा योगच जणू. आणि हो श्रोते हो, आज आपण नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतोय. याच नागपंचमीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
0: होय श्रोते हो, आपण सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, श्रावण आलाय. धरती मातेनं हिरवा कंच शालू नेसलाय. पानापानावर मोत्यासारखे थेंब थरथरतायत आणि वाऱ्याच्या झुळकीसोबत संपूर्ण आसमंतात एक ओला सुगंध पसरलाय. श्रोते हो, श्रावणाची चाहूल सर्वत्र लागली आहे. आला आला श्रावण आला. श्रावण महिना उजाडला की निसर्ग जणू आपली जुनी कात टाकून नवीन टवटवीत जिवंत रूप धारण करतो. ग्रीष्माच्या उकाड्याने होरपळलेली धरती जेव्हा आषाढाच्या सरींनी तृप्त होते तेव्हा श्रावणात नववधूपरी हिरव्या रंगाची कंच पैठणी नेसून सजून बसते. वर्षा ऋतू खरा खुलून येतो तो श्रावण महिन्यात. या ऋतूमध्ये निसर्गाच्या विविध कला या कड्या कपारीत, दऱ्याखोऱ्यात, झाडाझुडपात, पानाफुलात या अगदी सहज खुलून येतात. निसर्ग जणू आपली सृजनतेतेचीच उधळण करत असतो. श्रावणात सगळ्यात मोठं सौंदर्य कशात असेल तर ते आहे त्याच्या अवखळपणात. क्षणात चंदेरी ऊन पडतं तर क्षणात कुठून तरी आकाशी मेघ दाटून येतात आणि रिमझिम सरी कोसळू लागतात. या ऊन पावसाच्या लपंडावात जेव्हा आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान तयार होते तेव्हा पाहणाऱ्याचे डोळे तृप्त होऊन जातात. निसर्गाचं हेच लोभसवाणं रूप पाहून कवी बालकवींच्या लेखणीतून या सहजवळी. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधिले, नवो मंडपी उघडलेसे. खरोखरच श्रावणातील निसर्ग हा केवळ डोळ्यांनाच नाही तर मानवी आत्म्याला तृप्त करणार आहे. श्रोते हो, श्रावणाचं हे नयनरम्य रूप जेव्हा शब्दात उतरतं आणि त्याला संगीताचा साथ चढतो, एका अलौकिक आवाजाची साथ मिळते तेव्हा जन्माला येते एक अजरामर कलाकृती. कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं काव्य, श्रीनिवास खळे यांचं कानाला आणि मनाला तृप्त करणारं संगीत आणि गानकोकिळा गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा अमृततुल्य आवाज. घन निळा असा हा मेघ जेव्हा मनमयूर बनून बरसतो तेव्हा निसर्गासोबतच आपलं मनही उल्लासित होतं हे सांगणारं हे गीत. चला तर श्रोते हो, श्रावणाच्या सरीसोबत भिजत ऐकूया हे गीत.
1: वा सोनाली, किती छान हे गीत आहे ना. नक्कीच आपण आपल्या श्रोत्यांना ऐकवूया.

0: श्रोते हो, आपल्या भारतीय वर्षगणनेतील क्रमाने पाचवा मराठी महिना श्रावण या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असतं म्हणून श्रावण असं नाव या महिन्याला पडलं. अनेक सण उत्सव या श्रावण महिन्यात साजरे केले जातात म्हणून श्रावण महिन्याला सणांचा राजा असंही म्हणतात. सोनाली, आपल्या निशिगंध कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण नागपंचमीच्या आज होणाऱ्या पहिल्या सणाच्या शुभेच्छा दिल्यात.
1: हो
0: हा, तर सोनाली, नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा करतो. चल ग सई,
1: कुठ ग बाई,
0: नागोबाच्या वारुळ आला, दूध लाह्या वाहायला. आपल्या भारतीय संस्कृतीत झाड, नदी, समुद्र, गाय, नाग यांची पूजा केली जाते. नागाचं महत्व पुराणातही सांगितलेलं आहेच. नागपंचमीला नागोबाची पूजा करून नागोबाला दूध लाह्यांचा नैवेद्य अर्पण करून हा सण आपण साजरा करतो. खरं तर या नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, तळू नये, काहीही भाजू नये. अनेक घराघरात नागपंचमीला गोडधोड म्हणून दिंड, गव्हाची खीर, कान्होले, पातोळ्या असा उकडीचा नैवेद्य दाखवला जातो. नागपंचमी हा सण मानवाला सर्व सजीवांचा, विशेषतः वन्यजीवांचा आदर करायला, निसर्गाचं रक्षण

0: करायला शिकवतो. शेतातील उंदरांचा नाश करून पिकांचं रक्षण करणाऱ्या सापांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. मग काय सोनाली, नागपंचमी आज आपण साजरी करतोय ना?
1: हो ना. बरं मग मेघना, नागपंचमीचं एक गाणंच ऐकूयात.
0: हो हो, नक्कीच. आज नागपंचमी आणि नागपंचमीचं हे छानसं गाणं ऐकूयात तर मग.

0: होय श्रोते हो, असा हा हासरा नाचरा जरासा लाजरा श्रावण नुसतीच सृष्टी सौंदर्याची उधळण करत येत नाही, तर येताना सण व्रत वैकल्य पण घेऊन येतो. जसं की नागपंचमी, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, बैलपोळा, श्रावणी सोमवार, जिवतीचे शुक्रवार आणि मंगळवारी पूजली जाणारी मंगळागौर. हे मंगळागौरीचं व्रत म्हणजे महाराष्ट्रातील आनंदाचा आणि सौभाग्याचा सण आहे. श्रावण महिन्यातील मंगळवारी नवविवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी गौरी म्हणजे पार्वती आणि शिवाची पूजा करतात. या व्रतपूजेमध्ये 16 प्रकारच्या पत्री व फुलांचा वापर करतात. म्हणजे मेघना, निसर्गाची सोबत असते बर का ह्या सोबत?
1: होय सोनाली, श्रावण महिना बहरलेला असतो आणि त्यासोबतच संस्कृतीचा उत्सव म्हणूनच आपण साजरा करत असतो.
0: हो ना. बर मग ही पूजा एकटीनेच न करता मैत्रिणी सोबत करतात. रात्री जागरण करून विविध खेळ जसं की फुगडी, झिम्मा, लटणं, बस फुगडी, नाचग घुमा असे अनेक खेळ खेळतात. यासोबत मैत्रिणी सोबत राहण्याचा आनंद आणि मजा तसंच मेघना व्यायाम होतो बर का?
1: हो, त्याच्यासाठीच तर आपण मंगळागौरीचे खेळ खेळतो. मैत्रिणींसोबत किती मजा येते.
0: खरे, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती, घराला असलेले मोठे अंगण, मनाचा आणि वेळेचा मोकळेपणा यामुळे 5 वर्ष हे मंगळागौरीचे व्रत खूप उत्साहात साजरे व्हायचे. पण आजकालच्या काळातही हे व्रत थोडस बदललंय. असं नाही उत्साहाची कमी आहे, पण वेळेचा जागेचा अभाव, नोकरदार स्त्रिया, त्यांची व्यस्तता यामुळे ठराविक वेळात कार्यक्रम थोडासा केला जातो. हे पारंपरिक खेळ, पूजा, मंगळागौरीची गाणी यातून बायकांना व्यक्त होण्याची एक छान संधी मिळते बघ मेघना.
1: हो नक्कीच सोनाली.
0: मंगळागौरी नववधूने सुखी संसारासाठी करायचे गौरी म्हणजे पार्वतीचे हे व्रत आहे. लग्न झाल्यावर सासरी व माहेरी पहिल्या श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी हे व्रत भक्तिभावाने करतात. घरासमोर रांगोळी काढून दाराला तोरण बांधतात. नवविवाहिता तिच्या मैत्रिणीसोबत देवीची पूजा करून मिष्टान्नाचे भोजन करतात. जेवण करताना बोलायचं नसते बर का मेघना?
1: हो हो, मंगळागौरीचं व्रत तसंच आहे.
0: बरोबर. रात्रभर जागरण, पारंपरिक खेळ खेळून गाणी म्हणायची, सुवासिनीनात यथाशक्ती वाण द्यायचं. या समारंभामुळे शरीर व मन दोन्हीही मोकळे होतं. नववधूला सासरकडील नातेवाईकांची आणि इतर जणांची ओळख होते. याच्यामुळे काय होतं माहितीये का मेघना? सासर माहेरची मंडळी एकत्र आल्यामुळे ते नववधूचं अवघडले पण जातं.
1: हो नक्कीच, आणि त्यानिमित्ताने एकमेकांची अजून ओळख होते.
0: नाच ग घुमा.
1: कशी मी नाचू?
0: या गावचा त्या गावचा, सोनार नाही आला बांगड्या नाहीत मला, कशी मी नाचू?
1: नाच ग घुमा.
0: कशी मी नाचू?
1: सोनाली अगो, आपण काय करूया, गाणं आपण सगळ्या श्रोत्यांना ऐकूया ना.
0: नक्कीच.
1: म्हणजे आपण गाणं ऐकता ऐकता आपण आपल्या स्टुडिओत मस्त टिपरे खेळूया.
0: नक्कीच.

0: सुखवे जी तो म्हणण्या आधी घन दुःखांचा गहिवरतो, अन दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो। या ऊन सावली संगे रमण्यात ही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो। गुरु ठाकूर यांच्या गीतांच्या ह्या काही ओळी। श्रोते हो, श्रावण महिन्यात आकाश काळ्या ढगांनी भरलेलं असतं आणि सतत पावसाची रिमझिम सुरू असते। शांत आणि सुंदर वातावरण आपल्याला अनुभवता येतं। असा हा आल्हाददायक श्रावणी पाऊस पाहिल्यावर आपलं मन आनंदी होतच, पण त्याचबरोबर प्रिय व्यक्तीच्या आठवणीनं मनात एक अनामिक ओढ आणि उदासपणाही दाटून येतो। श्रावणी पाऊस हा प्रेमीजनांना साथ घालतो, हुरहुर लावतो। श्रावणातला हा ऊन पाऊस आणि पावसाचा हा सुंदर खेळ रिमझिम बरसणारा आणि मनाला भुरळ पाडणारा, सृष्टीला हिरवा शालू नेसवणारा, पावसाने या सगळ्या गोष्टी पृथ्वीला बहाल जरी केल्या असल्या ना तरी धरतीरूपी कलशात सृष्टी सौंदर्याचा आनंद लुटता लुटता मी एवढी उदास का? त्याची वाट पाहून पाहून कित्येक रात्री जागून काढल्याय। वर्षानुवर्षे पावसातू जसा बरसतो तशाच प्रकारे वर्षानुवर्ष मागे लोटली तशी माझ्या नयनातील अश्रूंच्या धाराही तशाच अजूनही डोळ्यातून वाहत आहेत। ही आतुरता, ही ओढ या एका विरहिणीची आहे। अहो पाऊस असाच आहे हो, आठवणीत सदानकदा आपल्याला रमवून ठेवणारा आणि आनंदही देणारा।
1: होय मेघना, आठवणींचं पिंगाघात असलेलं हे मन याच आशयावरती एक सुंदरसं गाणं ऐकूयात।
0: हो, आणि इतकं सुंदर आशय आहे, त्या गाण्याचा अर्थ इतकं सुंदर आहे आणि आपल्या श्रोत्यांना आवडेल ते गाणं ऐकायला।
1: नक्कीच।

रंगरंगात रंगला श्रावण, नभनभात उतरला श्रावण, पानपानात लपला श्रावण, फुलफुलात ओमलला श्रावण। श्रोते हो, श्रावण महिन्याच्या आपण सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। आताच आपण श्रावणी बहार आणि संस्कृतीचा उत्सव या विषयावर विशेष कार्यक्रम ऐकलात। लेखन आणि निवेदन सोनाली कुलकर्णी आणि मेघना ढबू यांचं। श्रावण